0: ನಿಂದ ಹಿಡಿಸೋದು ನೆಲಸಾ ಇಲ್ಲ.
1: साथै नेपाली कथानाक चलचित्र कार्की साइला हेरेर भरपूर मनोरञ्जन लिनुहोस्.